गावे को गुण वडियाई आचार गावे को विद्या विखम विचार गावे को सार करे तन खे गावे को जी लै फिर दे गावे को जापै दिसै दूर गावे को वेखै हादर दूर कथना कथी न आवे तोट काथ काथ कथी कोटि कोट कोट देदा दे लेंदे थक पाहे जुगा जुगंतर खाही खाहे हुक्मी हुक्म चलाए राहो नानक विगसै वे परवाहु